ಚಂಬಹಸಿ ಭಟುರ್ವಾಗೇಹಿ ವಾ. ಆದಿಗುರು ಭಗವಾನ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಜಿ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಮಹಿಮಾ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಬಚ್ಚೋ ಕೋ ನಹೀ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಯೇ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ವೇದಾಂತ ಶ್ರವಣ ಬೂಢೆ ಹೋನೆ ಪರ ಹೀ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ವೇದಾಂತ ತೋ ಸನ್ಯಾಸಿಯೋ ಕಾ ವಿಷಯ ಹೈ, ಉನ್ಕೋ ಉನ್ಕೋ ಜಿಮ್ಮಾ ಲಗಾ ದೋ, ಕಿಸಿ ಕೋ ಕಹೋ ಕಿ ವೇದಾಂತ ಶ್ರವಣ ಕಿಯಾ ಕರೋ, ತೋ ಬೋಲೆ ಮಹಾರಾಜ ಹಮ್ ತೋ ಗಿರಸ್ತಿ ಹೈ, ಹಮಾರೆ ತೋ ಬಡಿ ಜಿಮ್ಮೇವಾರಿಯಾ ಹೈ, ಬಹುತ್ ಸೇ ಜಿಮ್ಮೇವಾರಿಯಾ ಹೈ, ಆಪ್ ಲೋಗ್ ಜೈಸೆ ಸನ್ಯಾಸಿ ತೋ ಹೈ ನೀ ಭೈ, ಹಮಸೆ ಕಹತೆ ಹೈ ಲೋಗ್. ತೋ ಯಹಾಂ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಜಿ ಕಲ್ ಕೆ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಯೇ ಬತಾಯಾ ಥಾ, ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ದೇಹ ಅರ್ಥಾತ್ ಅನ್ನಮಯ ಶರೀರ ಸ್ಥೂಲ ಶರೀರ ಯೇ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ನಹೀ ಹೈ. ಐಸಾ ನಹೀ ಕಿ ಶಿವ ಕಿ ಪೂಜಾ ಶಿವ ಕಿ ಭಕ್ತಿ ಶಿವ ಕಿ ಅರ್ಚನಾ ಕೇವಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೀ ಕರೆ, ಐಸಾ ನಹೀ ಹೈ, ಕೋಯಿ ಭೀ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಕ್ಯೂಂಕಿ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಶರೀರ ಸೇ ನಹೀ ಹೃದಯ ಸೇ ಹೋನಿ ಹೈ. ದೇವತಾ ಲೋಗ ಹೀ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಆರಾಧನಾ ಕರ್ತೆ ಥೆ, ಐಸಿ ಬಾತ್ ನಹೀ ಹೈ. ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ದೇವತಾ ಬನ್ನೆ ಕಿ ಜರೂರತ್ ನಹೀ ಹೈ. ರಾಕ್ಷಸ ಹೋಕರ್ ಭೀ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿ ಜಾ ಸಕ್ತಿ ಹೈ, ಬಸರ್ತೆ ಶರೀರ ಭಲೇ ಹೀ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೋ, ಹೃದಯ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ನ ಹೋ. ಯಾ ಸಮಝೆ, ಕೈ ಬಾರ ಶರೀರ ಮನುಷ್ಯ ಕಾ ಹೋತಾ ಹೈ ಔರ್ ಹೃದಯ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೋತಾ ಹೈ, ಹೋತಾ ಹೈ ಕಿ ನಹೀ, ಉಲ್ಟಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. ಸಂಸಾರ ಮೇ ಐಸೆ ಬಹುತ್ ಆಜಕಲ್ ತೋ ಮುಜೆ ಲಗ್ತಾ ಹೈ ಸಾರೇ ರಾಕ್ಷಸ ಮರ ಮರ ಕೆ ಅಭಿ ಮನುಷ್ಯ ಹೋಕರ್ ಪೈದಾ ಹೋ ರಹೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಹೃದಯ ಉನ್ಕಾ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೈ, ದಿಖತಾ ಹೈ, ಸಹೀ ಹೈ. ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ಥಾ ಶರೀರ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಭಲೇ ಹೀ ಹೋ, ಹೃದಯ ವಿಶುದ್ಧ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಸೇ ಭರಾ ಹುವಾ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೆ ಥಾ. ತೋ ಕಲ್ ಕೆ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಬಡಾ ಜೋರ್ ಲಗಾಯಾ ಗಯಾ, ಪಶು ಹೋ ಜಾವ್ ತೋ ಭೀ ಕೋಯಿ ಫರ್ಕ್ ನಹೀ ಪಡೆಗಾ, ಪಶುವೋ ದ್ವಾರಾ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಕಿಯೆ ಹುಯೇ ಭಗವತ್ ಭಕ್ತಿ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿಯೆ ಹುಯೇ ಹಜಾರೋ ಉದಾಹರಣ ಹೈ. ಪಕ್ಷಿ ಹೋಕರ್ ಭೀ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿಯೆ ಹುಯೇ ಹಜಾರೋ ಉದಾಹರಣ ಹಮನೆ ದೇ ದಿಯಾ ಹೈ. ಕೀಟ ಪತಂಗ ಹೋಕರ್ ಭೀ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೋ, ಶರೀರ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಚೀಜ್ ನಹೀ ಹೈ. ಹಮನೆ ಕಲ್ ಸಂಕೇತ ಕರ್ ದಿಯಾ ಥಾ, ಕೋಯಿ ಕಹತೆ ಮಹಾರಾಜ್ ಮಹಿಳಾಯೇ ಸ್ತ್ರೀ ಶಿವಲಿಂಗ ಕಾ ಸ್ಪರ್ಶ ನಾ ಕರೆ, ಅಬ್ ಯೇ ಸರ್ವಥಾ ಮೂರ್ಖತಾ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ. ಪೃಥ್ವೀ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ ತೋ ಅಬ್ ಕ್ಯಾ ಕರೋಗೆ, ಸ್ಪರ್ಶ ನಹೀ ಕರೋಗೆ ತೋ ಕಹಾಂ ಜಾಓಗೆ. ಪೃಥ್ವೀ ಪೂರಿ ಪೃಥ್ವೀ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ, ಕ್ಯಾ ಕರೋಗೆ ಬೋಲೋ. तो स्पर्श न करें स्त्री तो कहां खड़े हो जाएं, कहां खड़े हो. आकाश स्वयं शिवलिंग है, क्या कर लोगे बोलो, क्या इस शिव स्पर्श नहीं होगा. तुमर कस्तुम सोम तुमसी पवनस्तुम उतवह, लियो जी ये हवा है पवन है वो पूरा शिवलिंग है. आप लोग तिरुपति बालाजी तो बहुत गए होंगे लेकिन श्रीकाल हस्तीश्वर महादेव का दर्शन नहीं किया होगा, किसी को पता ही नहीं है. क्योंकि तिरुपति बालाजी वह आजकल के हिसाब से
वो सभी को पैसा बांटने वाले देवता हैं, खूब धान संपत्ति देने वाले देवता हैं। अब श्रीकालहस्तेश्वर महादेव तो बेचारे पकड़ हैं, है? इसलिए आप लोग नहीं जाते हो। तिरुपति बालाजी से 40 किलोमीटर चेन्नई की तरफ, मद्रास की सिटी राजधानी की तरफ 40 किलोमीटर दक्षिण में पड़ता है श्रीकालहस्तेश्वर महादेव। वहां श्रीकालहस्तेश्वर महादेव की जो मंदिर है वहां कोई शिवलिंग नहीं है, वो मंदिर वायुलिंग है, वायुलिंग। हाँ, मंदिर भव्य है, बहुत विशाल मंदिर है। साउथ के मंदिर तो आप लोग जानते ही हो, देखा ही है, हर मंदिर बड़े बड़े विशाल होते हैं और मंदिर से भी गोपुर और भयंकर होते हैं। लेकिन वो विशाल मंदिर के अंदर जो गर्भगृह जहां शिव विग्रह रखा जाता है वहां कोई शिवलिंग नहीं है, वहां हवा ही वहां शिवलिंग है, उसको वायुलिंग कहते हैं। अंदर एक बत्ती ज्योत जला रखी है, वो ज्योत हवा से जो हिलती है ना, वही हिलना, बत्ती का हिलना ही हवा है, वहां वायु है, हमेशा जलती रहती है, तो वायु लिंग के रूप में। तो पुराण में बताया, शिव मेमने स्तोत्र में बताया, तुम पवना असी, ये हवा ही शिव है। तब महिला शिवलिंग स्पर्श न करे तब ये वायुलिंग का स्पर्श किए बिना कैसे बचोगे तुम लोग, बोलो है? अब आकाशलिंग है, अब आकाश का स्पर्श किए बिना तुम्हारा अस्तित्व कहां रहेगा? देखो, शरीर से स्पर्श हो न हो ये बात महत्व की चीज नहीं है, तुम्हारे भावना से स्पर्श है कि नहीं। कीटत्व का उदाहरण आया श्रीकालहस्तेश्वर के, मुझे ख्याल आ गया, वहां उसके इतिहास है। एक मकड़ी, मकड़ी होता है ना, जाला बनाकर रहता है, गुजराती में क्या करोड़ियों बोलते हैं, करोड़पति हो कि करोड़ियों पता नहीं, क्योंकि करोड़पति के भवन में भी रहता है ना वो, अरबियों कह दियो तो भी चलेगा क्योंकि अरबपति के यहां भी रहता है वो। तो उसके इतिहास है, कहते हैं एक मकड़ी भगवान शिव को दिन में, कहते पहले मंदिर नहीं था, कहते जंगल था, तो दिन के समय में वो मकड़ी सुबह सुबह आए और पूरा ऊपर शिवलिंग के ऊपर जाला बनावे। तो किसी ने पूछा कि क्या करता है, बोले भगवान दिन भर धूप में पड़े रहते हैं, कोई छतरी लगाने वाला नहीं आता है, हमको 2 मिनट 10 मिनट धूप में खड़े होना पड़ता है तो कितना कष्ट होता है बेचारे, उनको कोई छतरी नहीं, कोई छाया नहीं, इसलिए भगवान को छाया बनाने के लिए छतरी लगा रहा हूं। इसलिए उसका नाम श्रीकालहस्ती। एक हाथी फिर नदी में जाता था, सूंड में पानी भर के लाता था और भगवान शिव को चढ़ाता था, फिर वह सूंड से जैसे पानी चढ़ाए तो वह बेचारा मकड़ी का बनाया हुआ छतरी सब टूटे, फिर मकड़ी दोबारा